जी हा समय प्रोग्राम ईद जो रोशन सुबह ऐं तव्हां सां गॾु अवां जो मेज़बान नेमतला जुणे जो ऐं साईं मुंहिंजा अव्हां खे वरी बि दिलि जे गहरनि सां ईद लुज़ा जे पुर मुसरत मौक़े ते ईद मुबारकूं ऐं साईं मुंहिंजा कंहिं ईद मेरनि कपिड़नि में कई कंहिं भलनि कपिड़नि में पई कई पर कंहिं सां महबूब गॾु कंहिं खां महबूब जुदा हर कंहिंजो ईद करण जो हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे को कीअं बि ईद मल्हाए को कीअं बि ईद मल्हाए पर जंहिं दोस्त सां महबूब अचानक मिली वञे त पोइ छा थींदो जीअं अचानक पंहिंजो रोड वेंदे रस्ते वेंदे ऐं अॻियां ब्रेकर अची वेंदो आहे ऐं ब्रेक ॾिबी आहे या जेको आहे सो अचानक अॻियां जेको आहे सो माल अची वेंदो आहे या को नंढो ॿार अॻियां अची वेंदो आहे त ज़रूरु ब्रेक लॻंदी आहे ऐं जेको आहे सो ब्रेक जेको आहे सो स्लिप बि थी वेंदी आहे तव्हांखे इहो ॿुधायां पर जेकॾहिं न अचण वारो माण्हू अचानक अचे त उन जॻह ते बि ब्रेक न लॻंदी आहे वरी दिलि स्लिप थी वेंदी आहे हाणे दिलि स्लिप थी वञे ईद जे ॾींहुं दिलि स्लिप थी वञे उहो कीअं अचो त ॿुधूं पिया गाने जे आवाज़ में ऐं अंदाज़ में त जेको आहे सो अव्हांखे बि इनशाला पसंदि ईंदो वणंदो त महबूब साम्हूं अचे दिलि स्लिप थी वई।

0: हथ हूंदी आहे
1: हथ न आहे न न न तव्हां बिल्कुलु तव्हां मतिलबु सम्झाए सघो था ऐं जॾहिं ग़लती हुजे त
0: मसलो इहो आहे न मां जेकॾहिं दड़का ॾिना हूंदा या नाराज़ जेका वजह हूंदी सही आहे न त जेको घर जो वॾो हूंदो आहे उनखे हिकिड़ो बैलेंस उनजो जेको बिहेवियर हूंदो आहे उहो हूंदो आहे त हर शइ जो वक़्तु हूंदो आहे खिलण जो बि वक़्तु हूंदो आहे कम जो बि वक़्तु हूंदो आहे कावड़ जो बि वक़्तु हूंदो आहे त हर शइ बैलेंस हुजणु घुरिजे
1: इन ॻाल्हि खे त मां क़बूलु कयो आहे जेतिरो मूंखे चवंदो जेतिरो मूंखे चयो मुंहिंजे सिर खे ख़बर न
0: अॼु सभु दुख ॿाहिरि निकिरी आयो आहे अरे बारो ई पई
1: सिधराए
0: नालो ॿुधाइजो मूंखे लॻे थो असांजे नेटवर्क जो इशू
1: आहे
0: असां पोइ हीअं था कयूं सिधराज असां हिन नेटवर्क चेंज था कयूं हिन नंबर इहो ई हुजे नेटवर्क खे चेंज करे ॾिसजे त जीअं को सुठो को सिग्नल मथां थिए त पोइ वरी तव्हां पंहिंजे प्रोग्राम में जेको आहे सो रेगुलर कॉल हिकिड़े कॉलर जी तरफ़ वरी हलण जी कोशिशि कयूं था अस्सलाम वालेकुम पहिरियों सही पियो हुजनि कॉल सलाम दुआ कंदो आहे भलियूं ॻाल्हियूं कंदो आहे की न मुंहुं सड़ई अलाए छा सड़ई अलाए छा पियो
1: चए
0: लॻो पियो आहे न वात पिया सही आहे कंहिं साड़ियो अथई सुठी सुठो
2: अलहमदुला
0: तव्हां ॿुधायो खैर लॻो पियो आहे जतोई साहिब
2: आवाज़ु
0: हा अलहमदुला ॻोठु हूंदो उहो त आहे कुराड़ो हुनखे चवंदा ई असां चाचा आहियूं
2: हा
0: न तव्हांजो बि चाचो आहे छा ॾाॾो ॾाॾो हाणे भाउ एस आई थी वियो
2: आहे
0: ॾाॾो अञा न थियो आहे अञा नानो बि न थियो आहे
2: मुंहिंजो
0: पर ॾाढो आहे अहिड़ी ॻाल्हि न आहे अलहमदुला अलहमदुला ई त गुज़रे पई कीअं पई गुज़रे माशाला अॻे नंढा हूंदा चवंदा हज वारी ईद थी अचे हज हज अला साईं हज कराईंदो असांजे लाइ दुआ कजो हज त न कयो अथव न
2: तव्हां
0: आमीन आमीन आमीन आसिफ चाचड़ साहब बसि ॿिए दफ़े तव्हां सां हाल अहिवाल थींदो इनशा ताला हा बसि सही आहे चाचड़ खे सलाम महिरबानी अदा हाणे वक़्तु इलाही घटि आहे हाणे महिरबानी
1: अच्छा हिते ही फरजाना बहार जो गानो हलायो
0: आहे प्रोग्राम फरजाना बहार जो गानो असां डेडिकेट कंदासीं असांजो ॾाणी साहब सो ॾाणी साहब असांखे हुकुम ॾिनो हुयो ऐं जूणे जे साहब असांखे अर्ज़ु कयो
1: जी बिल्कुलु फरजाना बहार जो गानो ॿुधो
0: फरजाना बहार जे गाने जी असांखे जेको आहे सुभाणे छा कयां वाकई मूंखे लॻंदो आहे कॾहिं कॾहिं ग़ुलाम हैदर ॾाणी साहब सम्झी वञो बसि ग़ुलाम हैदर ॾाणी साहब असांखे हुकुम ॾिनो हुयो त फरजाना बहार जो गानो ॿुधाईंदा ऐं चाचे जूणे जे साहब जे नाले कंदासीं असां
1: वाह करते फिरोज भाई याद आ जाते
0: वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह